0: ದೈಚು ಗೋಜಾನ್ 90.0 ರೇಡಿಯೋ ವಿತಸ್ತ ಹಮ ಸಫರ್ ಜಿಂದಗಿ ಹಂದ್.
1: आप सुन रहे हैं FM 90.0 मेगाहर्ट्ज रेडियो वितस्ता, अंबाला का अपना रेडियो. सुनते रहिए अपने पसंदीदा गीत.
2: तो छु बोजान FM 90.0 रेडियो वितस्ता हम सफर जिंदगी हुन. بوزان روزیو پنن پسندید بغت.